नाचे नाचे कोई वहां आहा नाचे नाचे सारे हसी आहा नाचे नाचे सारे जवां आहा नाचे नाचे।